such, jivad such, happy such, non-khoshit be such, ek o ankar satna, karta purkh, nirbhau, nirbhair, akal murt, ajuni saivam, gur prasad jap, all such, jivad such, happy such, non-khoshit be such, satguri ayo sharna tvari, मिले सुख नामे हर शुभ चिंता लाहे हमारी तिन्ने ताप नवार हार दुखांता सुखरास ताको विघ्न को लाग जाकी प्रभ आगे अरदास जाकी प्रभ आगे अरदास कोई आवे संतो हर का जन संतो मेरा प्रीतम जन संतो मोहे मार्ग दिखलावे धन गुरु